रिज्यूम वैसे रहना तेने आता है उमर इंचन ठेवे का ना जुचान ता उमर इंचन ठेवा बो गंदो लंडू भी रिसोक टू गई ना ना चिकन के खान ता उमर इंचन ठेवा बो ना तंता पो कहते ना चीशे दे चलते ना स्तंभानी तं चांचू वैसे में स्कॉलर सोचेर ता तो ले कहते ना चैप्टर कहते ना लेसन कहते ना सुनाए कहने का तंग पो बोलते मोंटो न्यूलिक्स शादे चाहे निस्पा बो मोंटो तंग न्यूलिक्स पहल माजाते शाय तेरे ना चांचू वैसे में ची सो सो सा सा तेरे ग्यारपो शिगा तेरे छोट तंग तुन पे गोना तेरे कजुवा तेरे यूल चांगो सानो जर्कन बो शादे तेरे चांचू वैसे में लेसन तेने शंगे गोना शादे चाहा ता तोंता दो दो को खेरते ना रिंचेन ठेंगे ना तेन्ना बो शादा जादे चाहले तेने मोंटो न्यालक जरकन बो लिव ट्रंपो बन चापा तेवी ना मोंटो जरकन बो ता न्यालक जरकन बो नीजिन चाहा मोंटो जरकन बो खेरते ना स्किज़बु डूंगे स्किज़बु चूंगे तेने लामे नाम जाप पसाई Nyelik pola tharpa zirkan jayab, tamjai khenpa zirkan jayab, nyele shade chak, tharpa skola shade anam nyampu skizbu dingi chakam. Tamjai khenpa skola shade anam skizbu chenmo chakam. Taan tebo sfera dokto ko tenna bu gyurit chak, zyakta mata lamdim gunna, tenne loljong gunna, tenne sorin doka ne, senchan kazu shikin na. दुमान लं डालते न्योनमो अं डालते तेरे संग्यास गोसानो जरकन थामा थामा तेरे संग्यास ऐसे नुस्पा बोंगता आना नंको यो तेरो सोन सोची सुला ते वो कहते ना चुलु सोखतं तेरे ला नस्का जंपो जीतं छादन न्यांपो ते वो कहते ना यर्ज्या सोंते तेने गलचेन सामा मेटकान चोते तेने संगे जो संगे तुच्छे क्या मलकाने स्पेराबो तेजुवा शायद क्या ता इन मोंटो बो तेने चिए योंगो तेन क्या जरा ना न्यांपो मोंटे स्टेन जिगा मोंटे तेने लुस्टेन जिगा स्टेन ते मैंने तेने माता नंको योत काने तेने देवर शेख पे निंबो या संगे शेसे सोन बो कहते ना Shminchuk nyanametka ni chakhaan. Tebo tontakwa chiye tuwe chakhaan zena tene denduye lusten bika kher tenang. Tene lusten bo korang, sembo lusten la stente yotkan bichate. Luspi na kher tenang, nuspa khyatpar chan tene. Samba tang nyanchas, shchatpacho nyanchas. Zangan pe nyanchasi nuspa bo kher tenang. Ngonte lusten bina yotkak mene. Ngandui lusten na teo metkan bijate, teni ngonto bo goma shada zate chakal. Ta ngonto bo shada na nyampo, ngonto zeta na ladan mi nyisi no, ladan mi teni lusten bo toba na nyampo, te lusten bika teni ngata lopjongcho na ha gochas, sangeskyo na teni sumkane tegula teni thosamcho nyanchasi nuspa bo kertena, मुंते लुस्तें बिना योजा सोमवार मुंतो थोप गो मुंते गोपांग बो थोप गो से काफ़ी नहीं नॉम बोले जा तां मुंते गोपांग बो थोप जा से पिए तैने मिगिर चूस पर मुझ सुल्टिम फ़ूंग गो से बो काफ़ी नहीं नॉम बोले जा ते बोले जिक्तें पे यंग तापेल तावा जो नोहा यंग तापेल तावा जाना तेने कनस तेंते करते ना तेने थरपा दांग थामजे चेन बेत गोपांग थोप न्याना नो मोलते तेजुक्षी के साथ क्या हाँ तां येलेक पोला करते ना थरपा जेकान जेक तां थामजे चेन बा जेकान जेक नीश आदा नंग न्यांपो तेने ई चिगा रिंचेन ठेवां बु करते ना उमा थालजुरे लुक नाजेन चोते शाद गोसे चाहा ते बो शादा नंग न्यांपो ता थारपा खेरते हैं थारपा इंदो या थामजा खेनबा इंदो ते वो खेरते ना लास तं न्योनमुं निस नाम खोरवा खोरचा दं दुंगा लेंचा से पटक निस पो खेरते ना लास तं न्योनमुं निस इंचा
Nyonmung spangs te mene tarpa zemka no top nyana ma no. Nyonmung se te patak sokspo, kweya zook sokspo, tene shedib zera no. Tebo spangs te mene tamja kenba top nyana ma no, molte spera nyisha da no. Tengonto topja se pia, tene nyonmung spango sa no. Tamja kenba sangya sha se pia, tene shedib zerka no spango sa no, molte te spera bo shabija. Ate bina tene kirtana nyonmo spangcha se phe tene lam kazukshi gom go sano zera nam yampo tene dhagmet gom go sano ze stomba nit gom go sano molte te spera ba shadan tene thamja chen ba thopche se phe ji go sano ze no te bolam stomba nit sto go sano ta stomba nit pe tene shedipo spangcha se phe tene changchu visem bo ma khacha ne no tene changchu visem ke gonsa no molte te spera bo shade kya ha son basan ina spera do do ko te shade kya mon to to cha se la me rimpa tarpa to cha se la me rimpa thamja chen ba to cha se la me rimpa te la me rimpa bo la kya te no thap tan shera niz gonsa no han thap she niz ka zung rel du mer na thamja tarpa ang to mnya na man thamja chen ba ang to mnya na man Tena zola ngonto zerka ngonto mnyana metkan kyaha. Tebi naa, ten jikten pe yang tapel tawaan zerte tebo gosetkan kyaha. Tezuk shiga tuzam salten kyaha. Taas para dokdok vachi gyurte yot kyaha zana, tebi gyurte yot kyaha. Tene ngata nangkupi naa, ngata sembi naa nga, sangya sese nuspa shik tukse. Te sangya se nuspa bu kenang daksa takpa tene nusu tene ko yung mayana til jiga nupte yot kanzo se tukshi gyurte yot kya ha. Te til las nupkan bu su yin kya zena ngata samsul bi na nga rang che zin zirkan jikta ngar zin zirkan ispera nyiz yot kan yin kya ha. Rang che zin zirkan bu ta ngar zin zirkan bu niska metkan chos te mene Tene sangya nyana me kyab, tene tarpang top nyana me kyab ha. Mar zinba zirkan bo tang, rang che zin zirkan bo niska spangcha se pia. Tene sangya se cho sam shik songste yo no, te sangma, te niska metkan cho cha se pia songste yo ten ha. Te niska metkan cho cha se pia sembo stenbo ker tenang, tene ngonto es tenji gosa no molte, Tene daksi liu tangpe na ngontu e sten bu kerte no ma kerpar chane no ngontu e sose sten jige sten te mene tukshik top te mene marzin zirkan lo tang rang che zin zirkan lo nyeska metkan cho nyancha metkya wa molkan ispera bo tewe shadja. Ta tena ispera dokdok samlo tang chas bo tewe onda tene marzin pa zirkan lo tang rang che zin zirkan lo nyeska kerte nang nga tang ay nyonus Tevi jate la saat ka hal. Rang che zin zirkan bo met